सुनै सेख पीर पातशाह, सुनै अंधे पावे राह, सुनै हाथ होवे असगाह, नानक भगतां सदा विगाह, सुनै दुख।